102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1948, म्हणजेच 11 मे 2026. सुप्रभात श्रोते हो. यावेळी सकाळची 5:57 झाली आहेत. मंगलवाद्यानं प्रसारणाला सुरुवात करत आहोत.

102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 6:05 झाली आहेत. मंगल प्रभात.

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला अशोकजी परांजपे यांची रचना रामदास कामत आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलीत. या गीताला संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. शांकनील यांच्या संगीत निर्देशनात हा स्वर आहे त्यागराज खाडीलकर यांचा.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात. ऐकूया संजीव अभ्यंकर यांना.

0: चित्रा सिंग यांच्या आवाजात ही पारंपरिक रचना आपण ऐकलीत. या गीताला संगीत जगजीत सिंग यांनी दिलं होतं. आणि या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. 6:30 झाली आहेत. ऐकूया चिंतन कार्यक्रमात डॉक्टर ललिता घोडे यांचे विचार.
1: नमस्कार, मी डॉक्टर ललिता घोडे. आजच्या चिंतनाचा विषय आहे गुरुमहिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरैव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्थान, एवढंच नाही तर साक्षात परब्रह्माचं स्थान दिल्या गेलं आहे. गुरु हे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे. प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी प्राचीन गुरुकुल परंपरेपासून तो आजच्या शिक्षण पद्धतीपर्यंत प्रत्यक्ष परमेश्वरानेही आपल्या अवतारांमध्ये गुरु केले होते. जसे श्रीरामांचे गुरु वशिष्ठ मुनी, विश्वामित्र मुनी, श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी आणि सर्व देवांचे गुरु बृहस्पती होय. गुरूंचे एवढे महत्त्व का आहे? संत तुकोबा यांचे उत्तर देताना म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेन्या सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारीखे करीती तात्काळ, न लगे काळ वेळ तया लागी. सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली निष्ठेने जो जाईल त्याला सद्गुरू स्वतःचे सर्व अधिकार म्हणजे गुरुत्व प्राप्त करण्याची पात्रता प्रदान करतात. जसे विसोबा खेचर संत नामदेव यांचे गुरु आणि संत नामदेव हे संत चोखामेळा यांचे गुरु. नामदेवांनी नामजपाचा उपदेश करून चोखामेळ्यामध्ये गुरुत्वाची पात्रता निर्माण केली म्हणून चोखामेळा हे संत निर्मळा, संत सोयराबाई, संत बंका यांचे गुरु झाले. या गुरूंना लोह परिसाची उपमा सुद्धा देता येत नाही असं तुकोबा म्हणतात. कारण परिसाच्या स्पर्शाने ज्या लोखंडाचे सोने झाले त्या सोन्याने इतर लोखंडाचे सोने करता येत नाही. कारण परिसाचे गुणधर्म परिस स्पर्श झालेल्या लोखंडात येत नाही, पण गुरूंच्या कृपा स्पर्शाने गुरूंचे गुरुत्व शिष्यात संक्रमित होते. एकदा एका शिष्याकडे त्याचे गुरु देवांसह आले तेव्हा शिष्य प्रथम देवांच्या चरणी नतमस्तक होऊ लागला. तेव्हा देव म्हणाले, नाही वत्सा, तू गुरूंना प्रथम वंदन कर, कारण त्यांनी मला इथे आणले आहे, त्यांच्यामुळे तुला माझे दर्शन झाले आहे. तेव्हा शिष्य गुरूंकडे जातो तेव्हा गुरु म्हणतात, अरे देव आपल्याकडे आलेले पाहुणे आहे, त्यांना प्रथम वंदन कर. तेव्हा शिष्याला देव म्हणतात, वत्सा, देव म्हणजे मी तुझ्या कर्माप्रमाणे तुला फळ देईल. वाईट कर्मे केलीस तर तुला क्षमा न करता शिक्षाच देईल. पण गुरु मात्र अतिशय दयाळू, प्रेमळ, क्षमाशील असतात. आपल्या शिष्याने चूक केली तरी ती पोटात घालून त्याचे रक्षण करतात, त्याला माफ करतात. शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात, त्याला शुद्ध करतात आणि माझ्या चरणाशी आणतात. म्हणून मी सुद्धा नेहमी पृथ्वीवर गुरु स्वरूपातच येतो. यावरून लक्षात येते, देव आणि गुरु यामध्ये गुरुच श्रेष्ठ आहे. याच अर्थाचा कबीरदासांचा दोहा आहे, गुरु गोविंद दोहू खडे का

0: देवांपेक्षाही गुरूंचे स्थान श्रेष्ठ आहे. गुरु म्हणजे ज्ञान तर शिष्य म्हणजे जिज्ञासा. आजही शाळा महाविद्यालयामध्ये जे शिक्षक आपल्याला जीवनावश्यक ज्ञान देतात तेही गुरुजीच होय. आज 4G 5G युगात गुरुजींचं महत्त्व कायम आहे ते त्यांच्या श्रेष्ठत्वामुळेच. आज अनेक यशस्वी विद्यार्थी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या गुरुजींना देतात. असे म्हणतात, देवशयने एकादशीला परमेश्वर निद्राधीन होतात तेव्हा ते सृष्टीच्या संचलनाची जबाबदारी गुरूंकडे देतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो. गुरु माणसाला फक्त माणूस बनण्याचा नाही तर संतत्वाकडे जाण्याचा मार्ग दाखवितात. जर नारदासारखे गुरु मिळाले नसते तर रत्नाकर दस्युचा वाल्मिकी झाला नसता. श्री दत्तात्रेयांनी तर 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला मी गुण त्यास मी गुरु केला जाणं, अशा वृत्तीने श्री दत्तगुरूंनी पशु पक्षी मानव यांना आपले गुरु केले आहे. गुरुमुळे स्वबोध आत्मज्ञान प्राप्त होते. गुरूंच्या कृपापदेशामुळे आत्मज्ञान प्राप्त झाले की शिष्यांच्या जीवनात क्रांती होते. गुरूंच्या कृपा उपदेशामुळे आत्मज्ञान प्राप्त झाले की शिष्यांच्या जीवनात क्रांती होते. ही क्रांती कोणती ते सांगताना तुकोबा म्हणतात, मीच मज व्यालो पोटा आपलिया आलो. याचा अर्थ गुरुकृपेमुळे माझ्यातून माझाच जन्म पुन्हा झाला, तो पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा, परमार्थात झिजणाऱ्या देहाचा. असा परमार्थात झिजणारा देह प्राप्त करण्यासाठी सद्गुरुचरणी नतमस्तक होणं आवश्यक आहे. तर आपण सगळे सद्गुरूंना वंदन करूया आणि थांबूया.
1: श्रोते हो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर ललिता घोडे यांचे विचार आपण ऐकलेत. कार्यक्रमाचा भाग चौथा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:35 झाली आहेत. आता ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची.

कृषीवाणी कार्यक्रम सकाळी 6:40 प्रसारित होईल. कार्यक्रमात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती देणार आहेत भावना कांबळे. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दिनविशेष 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 8:15 आणि हाच कार्यक्रम आपण ऐकणार आहात 8:40.

सकाळी 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. सुगम संगीताचा कार्यक्रम 10 वाजता आपण ऐकणार आहात. 10:30 वाजता NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आपण ऐकणार आहात 11 वाजता.

जैविक तण व्यवस्थापन संस्था बारामती जिल्हा पुणे यांची मुलाखत. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. असे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ 102.7 MHz वर.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजेपासून आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळच्या प्रसारणात 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता आपलं घर आपलं वावर कार्यक्रम प्रसारित होईल. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान 2026 याविषयी डॉक्टर जितेंद्र कदम, मुख्य संशोधक राष्ट्रीय अजय

0: कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी. मंडळी, बियाणे खरेदी करताना आपल्या वातावरणासाठी आणि जमिनीसाठी कोणते पीक चांगले येऊ शकते याचा विचार करावा. शक्यतो ज्या वाणाची शिफारस आपल्या भागासाठी केलेली असेल तसाच तो किडीसाठी किंवा रोगांसाठी प्रतिकारक्षम तसेच सहनशील असेल अशाच वाणाची निवड करावी. ओलीत किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास त्या योग्य वाणाची निवड करावी. कोरडवाहू जमिनीसाठी जे वाण शिफारस केले आहेत अशाच वाणांची निवड करावी. त्याचबरोबर संबंधित पीक पद्धती तज्ज्ञांकडून समजावून घ्यावी. सध्या मोबाईलवर बियाण्यांबद्दल सर्वच माहिती उपलब्ध आहे, तरीही खात्री केल्याशिवाय बियाणे खरेदी करू नये. शक्य झाल्यास आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ यांच्यासोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित संकरित वाणाची माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचे खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्याच्या दुकानातूनच खरेदी करावे. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी. शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाची संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तिथून ते खरेदी करावे. बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये. तसेच कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये. बाजारामध्ये विविध प्रकारचे बियाणे विक्रीस उपलब्ध असतात, परंतु कोणत्या प्रकारचे बियाणे घ्यावे हे खरेदीपूर्वी माहीत असणे आवश्यक आहे. बियाण्याचे प्रामुख्याने मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे असे 4 प्रकार पडतात. जे शेतकरी बीजोत्पादन करीत असतील अशा शेतकऱ्यांनी ठराविक प्रकारचे बियाणे वापरणे गरजेचे आहे. मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाण्यांची अनुवंशिक शुद्धता 100% असते. हे बियाणे त्या पीक पैदासकाराच्या देखरेखीखाली तयार केले जाते. हे बियाणे सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसते. बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या बॅगवरील खून चिठ्ठी अगोदर तपासून घ्यावी. त्यावर जी माहिती असते ती व्यवस्थित वाचून खात्री करून घ्यावी. त्यामध्ये प्रामुख्याने पिकाचे नाव, जाती आणि प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, बियाण्याची उगवणक्षमता, भौतिक शुद्धता, बियाण्याच्या चाचणीची तारीख, बियाण्याचा वर्ग इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या खून चिठ्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी. याशिवाय बियाण्यास कीड किंवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत. मंडळी, आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवत असलेल्या अनेक शेतकरी बीज उत्पादन कंपन्यांचे बियाणे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. या सर्व शेतकरी बीज उत्पादक कंपन्यांची माहिती कृषी विभाग यांच्याकडून घेऊन नामांकित आणि विश्वासू कंपन्यांचे बियाणे खरेदी करावे. तसेच परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाण्याची खरेदी करावी. बियाणे पेरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅगवरील टॅग न काढता रिकामी पिशवी आणि त्यामध्ये बियाण्याचा थोडासा नमुना शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी या सर्व बाबी तपासून घेतल्यास त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना शुद्ध आणि दर्जेदार बियाण्यांपासून चांगले तसेच भरघोस उत्पन्न मिळेल.

0: तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत।
1: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात। वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा।

आकाशवाणी यवतमाळ 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि लगेचच 6:50 परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात.
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिमटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉईड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात.
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्याने थोडे सिम्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्टम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली कंटिन्युअसली प्रोलॉंग्ड फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईनवरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर. फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्टोमॅटिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता, प्रिगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का.
1: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअरवरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा. म्हणजे

0: तुमचं नेक सरळ राहील किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिसचं रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिमला जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथवरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नेक मसल्स स्पाईन मसल्स स्ट्रॉंग होतात आणि त्यांनी स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
1: डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं त्याचे कोणते टप्पे आहेत फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
2: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते दुष्काळ निवारणासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरत असते कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्तासुद्धा सुधारत असते कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
1: बरं सर हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत.
2: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती खडी कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम ज्याला आपण बंधारे म्हणत असतो यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
1: बरं सर बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल.
2: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3-4 फूट रुंद आणि 6-7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5-6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
1: तर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोती

आपणेकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

श्रोत्या परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:55 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो आरोग्यम धनसंपदा आणि परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष.

0: श्रोते हो, बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणं सोपं नाही आणि अभिनेत्याच्या भूमिका लक्षात राहणं हे त्याहून सोपं नाही. घरात कोणतेही चित्रपट, हिरो, भूमिका हे विषय नाहीत. कोणाचा वशिला नाही, कोणाच्या ओळखीने अभिनेता म्हणून समोर येणं नाही. पण तरीही इतका मोठा प्रवास बॉलिवूड चित्रपटसृष्टीत यशस्वीपणे करावा आणि एवढंच नाही तर एक विलन म्हणून थिएटरच्या पडद्यावर बघता क्षणी धडकी भरवणारा भारदस्त आवाज, तो चेहरा, ते डोळे, ती एंट्री, अभिनेत्या व्यतिरिक्त विलनच लक्षात राहावा असा उत्तम अभिनय. नकारात्मक भूमिका साकारणारे अनेक अभिनेते आपल्याला माहिती आहेत. श्रोते हो, आज आपण अशा विलनबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या भूमिकांमुळे फिल्मफेअर अवॉर्ड हा नकारात्मक भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला सुद्धा मिळावा असा विचार करण्यात आला आणि तो मिळायला लागला. श्रोते हो, तुम्ही विचारात पडले असाल कोण हा विलन, ऐका तर आणि ओळखा.
1: कुत्ते कुत्ते पालते हैं, शेर शेर पालते हैं, नाग हूं मैं, नाग काला नाग. सामने आ जाए तो अपने बाप को भी डस लो, फिर ये देश क्या चीज है.
2: सरकार से पगार ले और आराम से जिंदगी गुजार. कालिया पठान के लफड़े में पड़ेगा तो बेमौत मारा जाएगा.
3: साला भूल गया कि गुनाहों की इस काली बस्ती में कालीनाथ का राज चलता है.
2: जय किशन, मैं हरि किशन का भगत हूँ. ऐसी घंटी बजाऊंगा ना कि आगे से ऊं और पीछे से पू तक नहीं निकलेगी.
1: आज हम उसके साथ ऐसा खेल खेलेंगे, ऐसा मनोरंजन करेंगे कि कसम इन निशानों की, साला इस देश में देशभक्त पैदा होने ही बंद हो जाएंगे.
0: श्रोते हो, हेच ते सदाशिव अमरापूरकर, हेच ते सडक चित्रपटातील महारानी ही विशेष भूमिका साकारणारे, हेच ते इश्क चित्रपटातील खडूस आणि हेच ते अर्धसत्य चित्रपटातील रामा शेट्टी. आज सदाशिव अमरापूरकर यांचा जन्मदिवस आहे. एका ऑटो ड्रायव्हरचा मुलगा कसा बॉलिवूड अभिनेता झाला जाणून घेऊया. सदाशिव अमरापूरकर यांचं खरं नाव गणेश कुमार नारवाडे, मूळचे अहिल्यानगरचे. 11 मे 1950 यांचा जन्म झाला एका साधारण मराठी कुटुंबात. वडील ऑटो चालवायचे. शाळेत असताना खेळामध्ये सदाशिव यांना विशेष रुची होती. त्यांना क्रिकेटर व्हायचं होतं हे त्यांचं स्वप्न होतं. कॉलेजमध्ये एकदा एका नाटकात एका खुनी व्यक्तीची भूमिका

भूमिका त्यांना मिळाली. सुरुवात झाली ती नकारात्मक भूमिकेनेच. विजय तेंडुलकर यांनी त्यांचा अभिनय बघून त्यांना नाटकांमध्ये भूमिका दिली. त्यानंतर विजय तेंडुलकर यांच्यामुळेच त्यांना अर्धसत्य चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली. सदाशिव अमरापूरकर यांनी पहिल्याच चित्रपटात दाखवून दिलं की त्यांची क्षमता ही एक उत्कृष्ट अभिनेत्याची आहे आणि आता ते बॉलिवूड चित्रपटातील लंबी रेस नक्कीच खेळणार हे स्पष्ट होतं. तेरी मेहरबानिया, आखरी रास्तासारखे चित्रपट त्यांना मिळाले. आखरी रास्ता चित्रपटातील मिनिस्टर चतुर्वेदीची भूमिका इतकी रसिकांना भावली, सदाशिव अमरापूरकर यांना अभिनयामध्ये जास्त काही करावं लागत नव्हतं. फक्त डोळ्यांचे इशारे आणि बॉडी लँग्वेजनेच त्यांची भूमिका पूर्ण होत होती. अभिनेता धर्मेंद्रसोबत त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनेता धर्मेंद्र त्यांना म्हणायचे, सदाशिव माझ्यासाठी लकी आहे, सोबत काम केलं की चित्रपट हिट होतो. श्रोते हो, सदाशिव अमरापूरकर यांना भारत एक खोज या टी व्ही सिरियलमध्ये आपण बघितलं. त्यांनी महात्मा फुले आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यासुद्धा भूमिका साकारल्या आहेत. नकारात्मक भूमिकांचा बादशाह तर खरं ठरले ते सडक चित्रपटामुळे. महाराणी आजही सर्वांच्या डोळ्यापुढे आहे. सदाशिव यांना पहिल्यांदा या नकारात्मक भूमिकेसाठी बेस्ट फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. ही ताकद होती त्यांच्या अभिनयाची. विलनसोबतच कॉमेडी रोलसुद्धा त्यांनी केले. कुली नंबर वन, इश्क, हम है कमाल के, आखे या चित्रपटात आपण त्यांना बघितलं. सोबतच काही मराठी चित्रपटही त्यांनी केलेत. 3 नोव्हेंबर 2014 या चित्रपटसृष्टीला ते सोडून गेले. हा चाहता विलन निघून गेला, उत्कृष्ट भूमिका मागे ठेवून.

0: श्रोतेहो, अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसानिमित्त लघुभाषण आपण ऐकलं. प्रस्तुती प्रज्ञान येळकरी यांची होती. दिनविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 7 वाजले आहेत.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

0: तब तक पहुंच जाओ।
1: आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी। आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी। आकाशवाणी वरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया।

शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असेल तर महिलांनी ते नक्कीच प्यायला हवं, कारण समाजाला घरी गरज आहे ती वाघिणींची. तेव्हा मैत्रिणींनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं. एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं. एक थरा अवखळ खळाळून वाहणारा. एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा. आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला, वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला

0: अशा अँगलने बघतात ते महत्वाचं आहे हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल

राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारतीय विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या

त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
5: सकाळचे 7:22.
6: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सार्थक 558 kHz वर श्रोतो आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचे सर्व कार्यक्रम उपलब्ध आहेत. श्रोते आज 11 मे ज्योत्स्ना भोळे या मराठी गायिका संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी 1933 साली नाट्य वनवंतर नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्यांची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग 1 जुलै 1933 रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची म्हणजे बिब्बांची भूमिका केली. कंठसंगीतासाठी इतर गायकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता, त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकातील गाणी अजरामर झाली. ज्योत्स्ना भोळे यांचे संगीत कलानिधी मास्टर कृष्णाराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले कुलवधू हे नाटक आणि त्यातले बोला अमृत बोला

दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलं आहे, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबानी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये

0: मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती उपसंदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचं जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्यावस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाटसारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी
0: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्वचाचणी केली ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत, हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
0: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
0: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ॲप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ॲप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
0: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथं येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल. इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनेसाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय, त्याचं प्रारूप काय, पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
0: आत्तापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 639000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 250,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे, मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो, तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते, तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात.

शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घर

0: असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणनाघरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं, ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते, कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव, या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
1: श्रोतेहो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळं जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडं आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

श्रोते हो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 7:40 आपण ऐकणार आहात मिश्र संगीत.

0: 102.7 मेगाहर्ट्ज़ एफएम आकाशवाणी यवतमाळ श्रोते हो, सकाळची 7:40 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.
1: हसो मत, बोलो.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला अभिनेत्री चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आपण ऐकलं. ही रचना मजरूह यांची होती आणि संगीत होतं लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं. समूह स्वरात ऐकूया लोकगीत.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण.

0: बेशर्म या चित्रपटातील रचना श्रेया घोषाल आणि अभिजित भट्टाचार्य यांच्या आवाजात आपण ऐकलीत. राजीव भरवाल यांच्या गीताला संगीत ललित पंडित यांनी दिलं होतं.
1: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंतर्गाव इथं इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा. संपूर्ण डिजिटल वर्ग, अनुभवी तज्ञ शिक्षक, IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, निशुल्क प्रवेश, DBT चा लाभ, उत्कृष्ट शिक्षण, निवास, आहार आणि

0: आरोग्याची संपूर्ण काळजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल अंतरगाव तालुका कळंब. संपर्क मुख्याध्यापक विजय क्षीरसागर. मोबाईल 74 98 250 478.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात कुलवधू नाटकातील नाट्यपद ऐकूया ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात.

श्रोते हो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अशी ही बनवा बनवी चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांची रचना, सुरेश वाडकर, अमित कुमार, शैलेंद्र आणि सचिन यांच्या आवाजात. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

उपासना चित्रपटातील रचना मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायली होती. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत कल्याणजी आनंदजी यांचं होतं. मोहम्मद रफी यांच्या आवाजात ऐकूया शकील बदायूनी यांचं गीत. उम्मीद चित्रपटाला संगीत रवी यांचं.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

फारसमणी चित्रपटातील रचना लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात आपण ऐकली. फारूक केसरी यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी दिलं होतं.

फिर कभी मिलोगी चित्रपटातील ही रचना संगीतबद्ध केली होती आर डी बर्मन यांनी. गीत होतं मजरूह यांचा आणि स्वर होता मुकेश यांचा. हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना सकाळी 8:40 प्रसारित होतील. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहिराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1,000 मुलं आणि 1,000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या

तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील 2 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या 2 बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील ISSS विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत 4 धाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात, विशेषतः पर्वतीय क्षेत्रात, उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही

भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 8:40 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूया हिंदी चित्रपट संगीतातील उर्वरित रचना.

मोहम्मद रफी यांच्या आवाजात आई मिलन की बेला चित्रपटातील हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

0: पत्थर के सनम चित्रपटातील मजरूह यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात. सच्चा झुटा चित्रपटातील गीत आता ऐकूया.
1: यूं ही तुम मुझसे बात

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. सच्चा झुटा चित्रपटाला संगीत कल्याण जी आनंदजी यांचं होतं.

पतंगा चित्रपटातील इंदिवर यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात आपण ऐकलत. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381

0: नीला सत्यनारायण यांची रचना वैशाली सामंत यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत होतं नीला आकाश यांचं. श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अंतर्गाव इथं इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा. संपूर्ण डिजिटल वर्ग, अनुभवी तज्ञ शिक्षक, IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, निशुल्क प्रवेश, DBT लाभ, उत्कृष्ट शिक्षण, निवास, आहार आणि आरोग्याची संपूर्ण काळजी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गाव तालुका कळंब. संपर्क मुख्याध्यापक विजय क्षीरसागर. मोबाईल 74 98 250 478.

0: नीला सत्यनारायण यांची रचना साधना सरगम यांच्या आवाजात आपण ऐकलीत.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

निहिरा जोशी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. 10:30 झाली आहेत. NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आता प्रसारित करीत आहोत.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.
2: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
3: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन.
7: तुम्हारे बाबूजी को कभी प्यार का पैगाम

दिलजले चित्रपटातील रचना आपण ऐकलीत कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत अन्नू मलिक यांनी दिलं होतं.

श्रोते हो, क्रांती चित्रपटातील गीत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलत. देशभक्तीपर रचना आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. 11:10 होत आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्व सोहळ्याचं थेट सहक्षेपण आम्ही काही क्षणात दिल्ली केंद्रावरून करणार आहोत.

0: मंडळी काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत.
0: वा,
1: त्यांच्या कविता ऐकत आले आहे. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे ही.
0: अच्छा.
1: मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा

0: गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का, उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का. तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का, मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का.
1: वाह वाह.
0: काळ्या कुट्टन अभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का, की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का. विद्युत तारांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, हे तारांसाठी म्हणते की विद्युत तारांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का. पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का, मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का, मग जातील दिवे पडेल पडदा नभशृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियाने सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग व्यापून
0: घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा, खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्याची काय म्हणता येईल,

0: इतकी सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत, पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली, तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता, तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते. आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो, आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
0: वा वा.
1: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर.
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
0: वा वा.
1: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
0: वा वा.
1: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
0: वा वा वा वा. सुंदर. तर अनघा तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.

0: आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि सोमनाथ मंदिर अटूट आस्था, दिव्यता और देश की शाश्वत आत्मा का प्रतीक है। उन्होंने कहा कि आने वाले 1000 वर्षों तक देश की प्रेरणा बनेगा। गुजरात में सोमनाथ अमृत महोत्सव में प्रधानमंत्री ने कहा कि सोमनाथ लोगों को ये याद दिलाता है कि कोई भी राष्ट्र अपनी जड़ों से जुड़कर ही लंबे समय तक मजबूती से खड़ा रह सकता है।
1: आजादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोड़कर एक भारत का आधुनिक स्वरूप गढ़ा था, तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है।
0: प्रधानमंत्री ने इस अवसर पर सोमनाथ अमृत पर्व पर एक विशेष डाक टिकट और 75 रुपए का विशेष सिक्का भी जारी किया। सरकार ने कहा है कि देश भर में पेट्रोल और डीजल का पर्याप्त भंडार उपलब्ध है और घरेलू एलपीजी की आपूर्ति निरंतर जारी है। नई दिल्ली में आज पश्चिम एशिया के घटनाक्रमों पर पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय की संयुक्त सचिव सुजाता शर्मा ने कहा कि सरकार उपभोक्ताओं को ईंधन की आपूर्ति सुनिश्चित कर रही है। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोगों से पेट्रोल और डीजल की खपत कम करने की अपील की है।
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुने, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं।
0: रसायन और उर्वरक मंत्रालय की अपर सचिव अपर्णा शर्मा ने कहा कि खरीफ सीजन 2026 के लिए देश में उर्वरकों का भंडार 51% से अधिक है। सरकार ने कहा है कि देश के पास 60 दिन का कच्चा तेल और प्राकृतिक गैस तथा 45 दिन का एलपीजी भंडार उपलब्ध है। विदेशी मुद्रा भंडार 703 अरब डॉलर के स्तर पर है। रक्षा मंत्री राजनाथ सिंह की अध्यक्षता में आज नई दिल्ली में हुई बैठक के दौरान ये जानकारी दी गई। भारत उन चुनिंदा देशों में से है जहां संघर्ष शुरू होने के 70 दिन के बाद भी पेट्रोलियम उत्पादों की कीमतें स्थिर हैं। भारत विश्व का तीसरा सबसे बड़ा तेल शोधक और पेट्रोलियम उत्पादों का चौथा सबसे बड़ा निर्यातक है। सरकार ने कहा है कि लोगों को घबराने या ईंधन और अन्य उत्पादों की अत्यधिक खरीद करने की आवश्यकता नहीं है। विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्री जितेंद्र सिंह ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की देशवासियों से की गई 7 अपीलों का पालन करने का आग्रह किया है। नई दिल्ली में एक कार्यक्रम में उन्होंने बताया कि प्रधानमंत्री मोदी ने कल देशवासियों से 1 वर्ष तक विदेश यात्रा से बचने और स्वदेशी उत्पादों को अपनाने की अपील की थी। श्री मोदी ने लोगों से खाना पकाने के तेल की खपत कम करने, प्राकृतिक खेती को बढ़ावा देने तथा सोने की अनावश्यक खरीदारी से बचने का भी आग्रह किया था। केंद्र सरकार ने विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 के कार्यान्वयन की अधिसूचना जारी कर दी है। ये अधिनियम इस वर्ष 1 जुलाई से देश भर में लागू हो जाएगा। अधिनियम का उद्देश्य एक वित्तीय वर्ष में रोजगार गारंटी को 100 दिन से बढ़ाकर 125 दिन करना है। निर्धारित समय में काम नहीं मिलने पर बेरोजगारी भत्ता देने का भी प्रावधान है। पर्यावरण वन और जलवायु परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव ने कहा है कि बाघ, शेर, चीता जैसे बिग कैट्स के संरक्षण के लिए कॉरपोरेट फंडिंग बहुत जरूरी है। नई दिल्ली में एक कार्यक्रम में उन्होंने बताया कि भारत अगले महीने राष्ट्रीय राजधानी में पहले अंतर्राष्ट्रीय बिग कैट्स शिखर सम्मेलन की मेजबानी करेगा। बंबई शेयर बाजार का संवेदी सूचकांक आज 1313 अंक की भारी गिरावट के साथ 76015 पर बंद हुआ। निफ्टी 360 अंक कम होकर 23816 पर आ गया। एएफसी अंडर 17 एशिया कप महिला फुटबॉल का क्वार्टर फाइनल भारत और मेजबान चीन के बीच सुझाव में खेला जा रहा है। ताजा समाचार मिलने तक चीन ने 2-0 की बढ़त बना ली थी। उधर आईपीएल क्रिकेट में आज दिल्ली कैपिटल्स का मुकाबला पंजाब किंग्स से होगा। ये मैच धर्मशाला में शाम 7:30 बजे से खेला जाएगा। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि नागपूर विद्यापीठ परीक्षा आणि शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा. शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरच अवलंबित्व कमी करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
1: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है अगर वो कुछ कमी करे. मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करे ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
3: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि त्याद्वारे परकीय चलन वाचवा असं पंतप्रधान काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा. सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलंय. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
4: पंतप्रधान मोदी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
3: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशामुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागतंय अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारख्या जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट झालंय. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.5 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशाला परकीय चलन साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलर च्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमनाथ स्वाभिमान पर्व अटूट आस्था की गौरव गाथा या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज महालीतल्या कल्याणेश्वर मंदिरात करण्यात आलं. कार्यक्रमात भक्तिगीतं 11,000 ओम नमः शिवाय जप आणि रुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. नागपूर जिल्ह्यात स्फोटकं निर्मिती कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात पेट्रोलियम एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो त्याचप्रमाणे डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सिक्युरिटी अँड हेल्थ डिश या संस्थांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयातील तज्ज्ञ तसंच इतर तज्ज्ञ यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीद्वारे अशा कंपन्यांची पाहणी नियमितपणे होणार असल्याची माहिती आज नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ते नागपूर प्रेस क्लब इथं मीट द प्रेस या प्रसंगी प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. सध्या मतदार याद्यांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हिजन अर्थात SIR प्रारंभिक कार्यवाहीचे उपक्रम सुरू असून सध्या SIR हा कार्यक्रम निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्यात घोषित केला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बाल भारतीतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहे. जून 2026 इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीची नवीन पुस्तकं उपलब्ध होणार असल्यानं पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावी असं आवाहन बाल भारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण योजना 2025-26 अंतर्गत 55 गावातील 87 पांदण रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते शिरसगाव देशमुख इथं करण्यात आलं. या कामांसाठी 17,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 130 गावांना जोडणारे शेतरस्ते मजबूत होणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणं अधिक सोपं होणार असल्याची माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभारत आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया ॲट 100 परिसंवादात ते बोलत होते. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र देशातील 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV AI सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी 2026 परीक्षांना विविध केंद्रांवर सुरुवात झाली आहे. विद्यापीठ परीक्षा तसंच शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विविध शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राचार्यामार्फत त्यांनी दिलेल्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि त्या संबंधित उपस्थितीबाबत दस्तऐवज जोडून अर्ज संचालक विद्यार्थी विकास विभाग यांच्याकडे जमा करायचे आहे. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठामार्फत वेगळं परिपत्रक निर्गमित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 1,07,008 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहे. राज्यातील एकूण सौर प्रकल्पांमध्ये नागपूर परिमंडळाचा वाटा 17.72% असून एकूण स्थापित क्षमता 382.6 MW आहे. नागपूर जिल्ह्यातील 82,601 तर वर्धा जिल्ह्यातील 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी 14 मे पासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झालेल्या द्वारसभेत संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला. 7वा वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना लागू करणं, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीत बदल यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत GRAMG कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि नागपूर विद्यापीठ परीक्षा आणि शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमी बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: स्कूल फीस
1: झालं सगळं झालं बजेट तयार
0: हो
1: 5,000 वाचले नवीन साडी घेऊया
0: नको
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती
0: आणखी एक
1: नाही आधी बजेट तयार करा मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा
0: आली आहे मोठी
1: आता जाग बाई
2: आरबीआय सांगते
1: आर्थिक समजूतदारपणा

0: अधिमूल्य भरा।
1: ही कहानी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब, तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या

पाचव्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. धर्मशाला इथे HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत

0: बोलत होते. या समितीनं देशातले विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठीसारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या सरशी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांची टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. SSC बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य.

शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. येत्या 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत आणि मग ते एकतर्फी खाप
वापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज

0: व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्या संदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध

0: विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतीच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळची 7:30 वाजले आहे.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अंतर्गाव इथं इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा. संपूर्ण डिजिटल वर्ग, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, निशुल्क प्रवेश, DBT लाभ, उत्कृष्ट शिक्षण, निवास, आहार आणि आरोग्याची संपूर्ण काळजी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गाव तालुका कळंब. संपर्क मुख्याध्यापक विजय क्षीरसागर. मोबाईल 74 98 250 400.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया. आपलं घर, आपलं वावर.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. श्रोतेहो, आपण बघतोय की ऊन फार मोठ्या प्रमाणात तापत आहे, सोबतच काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडत आहे. अशा विषम हवामानामध्ये प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतात, तेव्हा शरीराचं तापमान योग्य राहील याची काळजी घ्या. आता तुम्ही शेतामध्ये वाईची कामं करत आहात तेव्हा उन्हात जाताना आपल्या आरोग्याला जपा. आपल्या घरातील लहान मुलं, आजारी व्यक्ती आणि वृद्धांना विशेष करून जास्त जपायला हवं. उपाशीपोटी बाहेर पडू नका. बाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधून बाहेर पडा आणि उन्हात बाहेर पडणं टाळा. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी बंधूंना ऐकूया ही सुंदरशी रचना.

0: भिंगरी चित्रपटासाठी अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शेतकरी बंधूंना आता ऐकूया संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान 2026 याविषयी डॉक्टर जितेंद्र कदम, मुख्य संशोधक ICAR राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती जिल्हा पुणे यांची मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूया संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान 2026 याविषयी डॉक्टर जितेंद्र कदम, प्रधान वैज्ञानिक ICAR राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती जिल्हा पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाची चाहूल आणि त्याची मशागतीची कामं आता सुरू झालेली आहेत. त्या अनुषंगानं भारतीय कृषी अनुसंधान परिषद, कृषी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यामार्फत संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये डॉक्टर जितेंद्र कदम यांना आमंत्रित केलं आहे. सर हे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की संतुलित खत व्यवस्थापन अभियानाची गरज या मितीला का वाटत आहे?
3: आता आपण बघतोय की साधारणतः आपले जे सर्व शेतकरी बंधू आहेत हे खतांचं व्यवस्थापन किंवा खतांचा वापर आपल्याकडे ज्यावेळेस हरित क्रांती झाली हे 1964-65 पासून या रासायनिक खतांचा वापर आपल्याकडे वाढू लागलाय. परंतु ज्या पद्धतीनं म्हणजे जे काही संतुलित खतांचा वापर करणं गरजेचं होतं ते काय केलं जात नाही. आता आपल्याकडे प्रामुख्यानं जे खतं वापरली जातात ते नत्रस, पुरत, पालाश या प्रमाणामध्ये वापरली जातात आणि त्याचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 9:4:1 असं आहे की जे आयडियल आपण म्हणतो किंवा योग्य प्रमाण जे आहे ते 4:2:1 असं पाहिजे. म्हणजे नत्रयुक्त खतांचा आणि स्फुरतयुक्त खतांचा गरज नसताना जास्त मोठ्या प्रमाणात वापर हा आपले शेतकरी बांधव करत आहेत आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीतील पोषक तत्व जे आहेत त्यांचं संतुलन राहत नाही, जमिनीची सुपीकता राहत नाही आणि मग ह्या चुकीच्या खतांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये घट येते. त्याचबरोबर आपल्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी क्षारपड बनत चाललेल्या आहेत किंवा त्या नापीक बनत चाललेल्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला माती परीक्षणावर आधारित खत वापरांची माहिती देण्यासाठी प्रामुख्याने या अभियानाचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंचा उत्पादन खर्च जो आहे तो कमी करून त्यांचा नफा वाढवणे हेही तितकंच गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि विशेषतः जे काही प्रदूषण आहे, विशेषतः जल प्रदूषण आहे, ते कमी करण्यासाठी, कारण हे जे खतं आहेत हे खतं जास्त प्रमाणामध्ये वापरली की ते पाण्यामध्ये प्रदूषण करतात, तर ते होऊ नये त्यासाठी प्रामुख्याने हे अभियान आपण राबवतोय. पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यासाठी हे सर्व जे काय आहे अभियानामुळे आपल्याला शाश्वत शेती जी आहे, शाश्वत शेतीचा प्रसार आपण या अभियानाच्या माध्यमातून करत आहोत.
2: सर, आता हे अभियान जेव्हा आपण सुरू करतो तर शेतकरी बंधूंनी नेमक्या कोणत्या बाबींवरती लक्ष हे केंद्रित करणं गरजेचं आहे?
3: याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 5 मुद्दे केंद्रित केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा आहे की माती परीक्षण आधारावर जे काही संतुलित पोषण आहार आहे किंवा जी संतुलित खतं आहे त्याच्या व्यवस्थापनाबाबत आपण जागरूकता निर्माण करतोय. दुसरं महत्वाचं आहे की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे या पद्धतींचा आपण अवलंब करण्यासाठी शेतकरी बंधूंना आवाहन करतोय. त्याचबरोबर सेंद्रिय खतं आणि जैविक खतं यांचा वापर आपल्याकडे अजूनही कमी आहे, तर त्याचा एक गरजही आहे आणि त्याचा वापर वाढवणे या अनुषंगानं आपण या अभियानाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करतोय. त्याचबरोबर जी काही आपली जमिनीचं आरोग्य आहे हे टिकवण्यासाठी आपण हिरवळीच्या खतांचा समावेश या आपल्या पीक पद्धतीमध्ये कसा करता येईल याचाही आपण याच्यामध्ये प्रमोशन करणार आहोत. आणि त्याचबरोबर हे जे काही संतुलित खत वापरासाठी काही चाचण्या आहेत जसं की लिप कलर चार्ट आहेत किंवा विद्यापीठांच्या वेगवेगळ्या शिफारशी आहेत, त्या शिफारशीचा वापर करून

0: माध्यमातून लक्ष केंद्रित करतोय. त्याचबरोबर जी काही आपली जमिनीचं आरोग्य आहे हे टिकवण्यासाठी आपण हिरवळीच्या खतांचा समावेश या आपल्या पीक पद्धतीमध्ये कसा करता येईल याचाही आपण याच्यामध्ये प्रमोशन करणार आहोत. आणि त्याचबरोबर हे जे काही संतुलित खत वापरासाठी काही चाचण्या आहेत, जसं की लिप कलर चार्ट आहेत किंवा विद्यापीठांच्या वेगवेगळ्या शिफारशी आहेत, त्या शिफारशीचा वापर करून जर त्या प्रमाणात खतांचा वापर केला गेला तर नक्कीच आपल्याला हे जे काही संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान आहे त्याचा फायदा झालेला दिसेल.
1: सर, आता तुम्ही जे काही महत्वाचे मुद्दे सांगितले त्यामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा तुम्ही सांगितला तो आहे माती परीक्षणाचं. तर नेमकं माती परीक्षणाचं महत्व काय आहे आणि ते आपण केव्हा करून घ्यायला पाहिजे माती परीक्षण?
0: तर माती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य किंवा जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य आहेत या अन्नद्रव्यांची उपलब्धता किती आहे. कारण आतापर्यंत आपण मी सांगितले की हरित क्रांतीपासून आपण हे रासायनिक खतं वापरतोय, परंतु ही वापरलेली सर्वच खतं पिकांनी वापरलीत असं नाहीये. तर ते काही जमिनीमध्ये फिक्स मध्ये आहेत किंवा जमिनीमध्ये अनुपलब्धच्या फॉर्म मध्ये आहेत, तर ती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपल्याला हे माती परीक्षण महत्वाचं होतं. त्याचबरोबर आपल्या जमिनीचा सामू किती आहे, त्याच्यामधला सेंद्रिय कर्ब किती आहे किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे, याचा सर्व परिणाम आपल्याला या माती परीक्षणामुळे मिळतो. आणि त्यानुसार मग आपल्याला योग्य खतांची मात्रा जी आहे ती आपल्याला ठरवता येते. म्हणजे जो काही अनावश्यक आपण खतं टाकणार आहे आणि त्याच्यावरती जो खर्च होणार आहे तो आपला कमी होणार आहे आणि त्याचबरोबर उत्पादन वाढणार आहे. आणि सर्वसाधारणपणे आपण हे जे काही माती परीक्षण करतो ते आता म्हणजे पूर्वीचं पीक निघाल्यानंतर, म्हणजे आता बऱ्यापैकी आपल्या खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकरी बंधूंची शेती मोकळी असते, तर पेरणीपूर्वी साधारणतः 1 ते 2 महिने अगोदर किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही खताचा वापर न केल्यानंतर आपण हे मातीचे नमुने जे आहेत हे साधारणतः 1 एकर क्षेत्र असेल तर 5 ते 6 ठिकाणाहून आपण हे मातीचे नमुने काढायचे आणि ते मग आपल्या ज्या काही मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत मग त्याच्यामध्ये विद्यापीठं असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा भारतीय कृषी संस्थान जे आहेत त्यांच्या अंतर्गत काही प्रयोगशाळा आहेत, तर इथून ते तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि सर्वसाधारणपणे 2 ते 3 वर्षातून एकदा जर माती परीक्षण करून घेतलं तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या शेतकरी बंधूंना होणार आहे.
1: सर, याचबरोबरीनं जमिनीची आरोग्य पत्रिका म्हणजे काय?
0: जमिनीची आरोग्य पत्रिका म्हणजे जसं आपण स्वतःच्या प्रत्येक वर्षी डॉक्टरकडे जातो आणि आपलं चेकअप करून घेतो, बॉडी चेकअप घेतो, तशा पद्धतीनं आपल्या जमिनीचं चेकअप जे आहे ते चेकअप करून घेतलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये घटक असतील, जे आता आपण जर पाहिलं तर जमिनीच्या मधून आपल्या पिकाच्या वाढीसाठी साधारणतः 16 ते 17 वेगवेगळे अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध होतात, तर ह्या सर्वांचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती आहे त्याची पत्रिका आपल्याला मिळते. आणि त्या पत्रिकेवरती आधारित जर आपण शिफारस केलेली खतं जर दिली गेली तर आपल्या पिकांची वाढ जी आहे ती वाढ आपल्याला चांगली होते. त्याचबरोबर आमच्याकडे STCR म्हणजे सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स किंवा माती परीक्षणावर आधारित पिकांचा प्रतिसाद कसा आहे या दृष्टीने आपण एक उत्पादनाचं टार्गेट ठेवू शकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या 68 उसाचं जर टार्गेट 100 टनाचं असेल आणि जर त्याच्यामध्ये जर आपल्याला लक्ष्यांक 150 टनाचा गाठायचा असेल तर त्यासाठी आपण हे जे काही आम्ही समीकरणं तयार केलेली आहेत त्या समीकरणावर आधारित जर आपण जमिनीचा आरोग्य पत्रिका आपल्याकडे असेल आणि त्यानुसार जर खतांचं नियोजन केलं तर अगदी आपण 150 टनापर्यंत सुद्धा हे ऊसाचं उत्पादन काढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला हे जमिनीची आरोग्य पत्रिका खूप महत्वाची आहे.
1: आणि सर, पिकाच्या वाढीसाठी एकूण आवश्यक अन्नद्रव्य कोणती आहेत?
0: तर पिकांच्या वाढीसाठी जर आपण पाहिलं तर साधारणतः 3 गटामध्ये हे जे अन्नद्रव्य आहेत हे विभागली जातात. त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. मुख्य अन्नद्रव्यामध्ये आपला नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होतो जे पिकाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतात. दुसरं दय्यम अन्नद्रव्य आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि गंधक याचा समावेश होतो ज्या पिकाच्या चयापचय क्रिया किंवा त्याच्या निरोगी वाढीसाठी हे अन्न घटक मदत करतात. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे जसं आपण आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण असतं किंवा जेवणाच्या ताटाला मीठ लागतं तशा पद्धतीनं हे पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने लोह आहे, मॅंगेनीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मॉलिडिनम आहे आणि आता क्लोरीन याचाही समावेश केलेला आहे की जी अत्यल्प प्रमाणात लागतात परंतु त्याच्यामध्ये पिकांची वाढ असेल, फुलोरा असेल, फळधारणा असेल किंवा पिकाची रोग प्रतिकारक क्षमता असेल त्याच्यासाठी ही खूप महत्वाची आहे. तर अशी एकूण सुमारे 16 ते 17 अन्नद्रव्य पिकाच्या योग्य व संतुलित वाढीसाठी आपल्याला आवश्यक असतात.
1: सर, आता रासायनिक खतांचा अतिवापर केल्यास त्याचा जमिनीवर किंवा एकूणच उत्पादन म्हणूयात किंवा पिकांवर काय परिणाम दिसून येतो?
0: जसं मॅडम मी सांगितलं की आपण हरित क्रांतीनंतर रासायनिक खतांचा किंवा
1: वापर वाढवला.

0: त्यामुळे नक्कीच आपण आपली जी उत्पादकता आहे ती उत्पादकता गाठलेली आहे. म्हणजे पूर्वी आपण अन्नधान्य आयात करत होतो, आता आपण अन्नधान्य निर्यात करतोय, म्हणजे त्याचा फायदा आपल्याला नक्कीच झाला आहे. परंतु जे काही संतुलित प्रमाण जे आहे हे संतुलित प्रमाण न वापरल्यामुळं आता आपल्या जमिनीची जी काही जडणघडण आहे ते बिघडत चाललेली आहे. जमिनीमधले जे काही सूक्ष्म अन्नजीव आहे, असंख्य सूक्ष्म अन्नजीव आहेत की जे आपल्या पिकांच्या वाढीसाठी काम करतात किंवा जमिनीच्या सुपिकतेसाठी ते महत्वाचे असतात, ते आता हळूहळू कमी होत आहेत. आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत हे दुष्परिणाम आपल्याला पिकांची गुणवत्ता जी आहे ती कमी होत चालली आहे. तसेच पर्यावरणाचे प्रदूषण जे आहे ते सुद्धा आता हळूहळू या खतांच्या असंतुलित वापरामुळं वाढवायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं हे जे काही पिकांमध्ये आपण अन्नद्रव्य जे वेगवेगळी टाकतो, म्हणजे मी सांगितलं की 16 ते 17 अन्नद्रव्य लागतात, तर जर आपण माती परीक्षण नाही केलं किंवा आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका नसेल आणि जर आंधळेपणानं थोडक्यात म्हणून आपण जर खतांचे शेतकरी बंधूंनी जर त्याचा वापर केला, तर हे जे काही घटक आहेत हे घटक एकमेकाला उपलब्ध होऊ न देण्याचं सुद्धा काम करतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण नत्रयुक्त खत जर जास्त झालं तर ते पोटॅश आणि मॅग्नेशियमची उपलब्धता कमी करतं, किंवा स्फुरद सारखा जास्त झाला तर मग ते जे काही इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जसे झिंक आहे, लोह आहे किंवा कॉपर आहे याची उपलब्धता कमी करते. पोटॅश जास्त झाला तर मग मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या उपलब्धतेवरती त्याचा परिणाम होतो. दुय्यम जे अन्न घटक आहेत त्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर कॅल्शियम जास्त झाला तर त्याचा मॅग्नेशियम आणि पोटॅशवरती परिणाम होतो, किंवा मॅग्नेशियम जास्त झाला तर मग त्याचा कॅल्शियम आणि पोटॅशवरती परिणाम होतो, किंवा सल्फर जो गंधक मी म्हटलं तो जर जास्त झाला तर ते मॉलिब्डेनमच्या उपलब्धतेवरती परिणाम करतो. तसंच हे काही जे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याचं सुद्धा प्रमाण जर जास्त झालं तर त्याचं सुद्धा इतर घटकावरती नक्की त्याच्या उपलब्धतेवरती परिणाम होतो. जसं झिंक जास्त झाला तर कॉपर आणि फेरसवरती त्याचा परिणाम होतो, कॉपर जास्त झाला तर त्याचा झिंक व फेरसवरती परिणाम होतो, किंवा बोरॉन जास्त झाला तर त्याचा कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या उपलब्धतेवरती परिणाम होतो, आणि मॉलिब्डेनम जास्त झाला तर त्याच्या कॉपरच्या उपलब्धतेवरती परिणाम होतो. त्यामुळे सर्व खतं जी आहेत ही खतं आपल्या शेतकरी बंधूंना मनाला समाधान वाटतं की मी एवढी खतं टाकली, परंतु ते आपल्या पिकांनी किती घेतली
1: हे पण महत्वाचं आहे
0: आणि त्याचं आपल्या उत्पादनामध्ये किती रुपांतर होते हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण हे जे काही संतुलित खतांच्या वापरासाठी अभियान जे आहे ते जनजागृती अभियान आपण राबवतो.
1: म्हणजे शेतकरी बंधूंनी खतांचा जो रासायनिक खतांचा जो अनिर्बंध वापर आहे तो कुठेतरी आता त्यांनी थांबवला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: सर, आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय?
0: आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ही जी काही पिकांना लागणारी 16-17 अन्नघट तर ती पुरवण्यासाठी आपण सेंद्रिय खतं जसं शेणखत असेल, कंपोस्ट असेल, किंवा गांडूळ खत आहे, कोंबडी खत आहे, किंवा कारखान्याच्या मळीचं खत आहे, ऊस कारखान्याचं प्रेसमेड कंपोस्ट म्हणतात त्याला, त्याचबरोबर रासायनिक खतं, मग ते हे जे काही वेगवेगळ्या अन्न घटकाच्या मार्फत आहेत किंवा युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, पोटॅश आहे, तर या खताबरोबरच जैविक खतं सुद्धा जसं रायझोबियम, अझोटिबॅक्टर, तर ही जी सर्व सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जैविक खतं यांचा संतुलित आणि समन्वित वापर करण्याची पद्धत म्हणजे ही एकात्मिक अन्नद्रव्य. आता या पद्धतीमुळे काय होतं की आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहते, जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं, पिकांना योग्य पोषण मिळतं आणि रासायनिक खतांचा जो काही अतिवापर होतोय तो अतिवापर आपल्याला कमी करता येतो. आणि त्यामुळे ही जी सर्व पद्धत आहे ही पर्यावरण पूरक असून आपली शाश्वत शेतीसाठीही अत्यंत उपयुक्त अशी आहे.
1: याच बरोबरीने सर, आणखीन एक आपल्या शेतकरी बंधू बऱ्याच वेळा हिरवळीची खतं वापरतात, तर याबद्दल आपण सांगाल ती कितपत आपल्या जमिनीसाठी किंवा एकूणच उत्पादन वाढीसाठी महत्वाची ठरतात?
0: आता याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं की जे काही सेंद्रिय खतांचे मुख्य स्त्रोत आहेत याच्यामध्ये सेंद्रिय खतांचे स्त्रोत आता हळूहळू कमी होत चाललेले आहे. जसं शेणखत आहे त्याची जनावरांशी डिपेंडेन्सी असल्यामुळं ते उपलब्ध होत नाही, तर त्यासाठी आपल्याला हिरवळीचं खत हे एक अजूनही वरदान आहे. म्हणजे आपल्या एक पिकाची जमिनीमध्ये फेरपालट होते, जमिनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही पिकं आपण शेतामध्ये अगदी 40 ते 45 दिवसामध्ये जमिनीत गाडू शकतो आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचं खत हे आपल्या जमिनीमध्ये जातं आणि त्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो सेंद्रिय कर्ब त्याचबरोबर नत्राचं प्रमाण आणि सुपीकता वाढवण्यासाठी महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने धेंचा आहे, ताग आहे, मूग आहे, उडीद आहे, चवळी आहे, तर यासारखी जी काही कडधान्य वर्गीय पिकं आहेत ही पिकं प्रामुख्याने वापरली जातात. आता ज्यांना हे करता येणं शक्य नसेल तर त्यांनी बांधावरती ग्लिरिसिडिया नावाचं जे झाड आहे ते जर लावलं आणि त्याचा पाला प्रत्येक वर्षी फक्त काढून जर ते शेतामध्ये मिसळला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे हिरवळीच्या खतामुळे चांगला फायदा होणार आहे. विशेषतः आपल्याकडं सातारा, सांगली, कोल्हापूर असेल किंवा काही विदर्भामधले जिल्हे आहेत की जिथं अतिपाण्याच्या वापरामुळे जमिनी क्षारपड बनत चाललेली आहे, तर त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये जर आपण ढेंचा ही जर वनस्पती जर घेतली आणि ती साधारणतः 40 ते 45 दिवसांनी शेतामध्ये जर गाडली तर नक्कीच त्याचा आपल्याला जमिनीचं सुधारण्यासाठी

0: किंवा जमिनीमध्ये जे काही क्षारांचं प्रमाण वाढत आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला या हिरवळीच्या खतांचा फायदा होणार आहे.
1: सर, नैसर्गिक शेतीमधील जी काही पूर्व मान्सून कोरडी पेरणी आहे त्याबद्दल आपण सांगाल.
0: आता याच्यामध्ये जसं की आता मी सांगितलं की हिरवळीची खतं प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना वापरताना शक्य होत नाही, किंवा हिरवळीच्या खतामधून एक स्पेसिफिक प्रकारचे अन्न घटक जमिनीमध्ये जातात. परंतु हे जे काही पूर्व मान्सून कोरडी पेरणी आहे, ज्याला प्री मान्सून ड्राय सोईंग असं म्हटलं जातं, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे धान्य आहेत. जसं कडधान्य आहेत तर 5 प्रकारचे कडधान्य, 5 प्रकारचे तेलबिया, 5 प्रकारचे तृणधान्य म्हणजे ज्वारी बाजरी गहू मका जे आहेत, तर हे 5 असे वेगवेगळ्या प्रकारचे 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या बिया त्या एकत्र करायच्या आणि पाऊस पडण्याच्या अगोदर म्हणजे साधारणतः आपल्याकडे खरीप हंगामामध्ये 6 जून नंतर पाऊस चालू होतो, तर त्याच्या अगोदर वळिवाचे पाऊस आता आपण बघतोय की एका दुसरा पाऊस प्रत्येक भागामध्ये हे वळिवाचे पाऊस पडतात. तर त्यावेळेस जर आपण हे बियाणं शेतामध्ये जर फेकलं गेलं तर ते बियाणं जे आहे ते उगवलं जातं आणि त्यातून मग जमिनीला लागणारे जे काही अन्न घटक आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचं धान्य म्हणजे त्याच्यामध्ये कडधान्य आहेत, तेलबिया आहेत किंवा भाजीपाला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चारा पिकं आहेत किंवा तृणधान्य आहेत, त्यामुळे हे नवधान्य पद्धत असे त्याला काही भागामध्ये म्हणलं जातं. तर त्याचा वापर आपण केला तर हे हिरवळीच्या खताच्या बाबतीत जे काही अन्नद्रव्य आपल्या जमिनीला मिळणार आहेत त्याचा तसाच फायदा आपल्याला हे पूर्व मान्सून कोरडी पेरणीमध्ये सुद्धा मिळू शकतो.
1: सर, आतापर्यंत तुम्ही खूप छान पद्धतीने जी काही सर्व खतं आहेत याबद्दल सांगितलं की जी संतुलित खतं आपण ज्याला म्हणूयात, तर सर खरंच या संतुलित खत वापरामुळे खर्चामध्ये बचत होते का?
0: नक्कीच होते मॅडम, कारण संतुलित खत वापरामुळे खर्च कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे पिकाच्या गरजेनुसार आपण जे काही त्यांना अन्नद्रव्य लागणार आहे ती दिली जातात आणि त्यामुळे अनावश्यक किंवा जादा खतांचा वापर जो आहे तो टाळला जातो. माती परीक्षण व आपल्या जमिनीचं जे आरोग्य पत्रिका आहे त्याच्या आधारे आपण योग्य प्रमाणामध्ये नत्रस पुरत पालास असेल किंवा इतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती देणार आहोत आणि त्यामुळे त्याचा अपव्यय होणार नाही आणि प्रत्येक खतांचा जो आहे तो कार्यक्षम वापर होतो आणि त्यामुळे उत्पादन वाढत असताना जो काही खर्च आहे तो खर्च सुद्धा नियंत्रित राहतो. तसेच हे जे काही सेंद्रिय किंवा जैविक खतांचा समन्वय म्हणजे एकात्मिक पद्धतीने जर आपण वापर केला तर हे रासायनिक खतावरचं जे अवलंबित्व आहे ते आपलं कमी होईल, कारण ह्या खतांची उपलब्धता किंवा आता आपल्याकडे त्या खतावरती अनुदान हळूहळू कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे त्याचा जे काही खर्च जो आहे तो खर्च वाढत चाललेला आहे. तर ह्या जर आपण एकात्मिक पद्धतीचा वापर केला आणि ही जी हिरवळीची खतं आहेत किंवा जैविक खतं आहेत किंवा सेंद्रिय खतांचा वापर हळूहळू वाढवला तर आपला नक्कीच उत्पादन खर्चामध्ये घट होणार आहे आणि जे काही आपल्या जमिनीमधले अन्न घटक अनुपलब्ध फॉर्म मध्ये आहेत ते उपलब्ध होण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
1: सर, आता संतुलित खत वापराचा पर्यावरणावर काय परिणाम हा दिसून येतो?
0: आता संतुलित खत वापराचा पर्यावरणावरती अगदी सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो, कारण याच्यामध्ये आपल्या पिकांच्या गरजेनुसार आपण अन्नद्रव्य दिल्यामुळं जे काही मातीचं प्रदूषण आहे किंवा जमिनीचं प्रदूषण आहे ते कमी होणार आहे, जमिनीमधलं जे काही सूक्ष्मजीवांचं संतुलन आहे ते टिकून राहणार आहे आणि त्यामुळे आपल्या जमिनीच्या जसं मी म्हटलं की काही भागामध्ये जमिनी क्षारपड बनत चाललेलं आहे तर त्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीची सुपीकता आपल्याला वाढवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच आपण बघतोय की आता बऱ्याच काही भागामध्ये पाण्यामध्ये म्हणजे अगदी नदीचं पाणी असेल किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये सुद्धा नायट्रेट आणि फॉस्फेटचं प्रमाण जे आहे ते वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळे ते तसं पाणी जर आपल्या पिण्यामध्ये आलं तर अगदी स्लो पॉयझन असल्यासारखं जे काही दुर्धर आजार आहेत ते दुर्धर आजार या पाण्याच्या प्रदूषणामुळे आपल्याला झालेले दिसून येत आहेत. तर त्यासाठी आपल्याला हे जे काही अनियंत्रित खत वापर आहे त्यामुळे निर्माण होणारे जे काही हरितगृह वायूंचे उत्सर्जन आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि पर्यावरण संतुलनासाठी आपल्याला प्रामुख्याने हे जे काही संतुलित खत वापराच्या पद्धती आहे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे.
1: सर, आता तुम्ही जी खतं सांगितलीत सेंद्रिय आहेत जैविक आहेत आणि त्याचबरोबरीनं हिरवळीची खतं सांगितलीत आणि सेंद्रिय, मग ही खतं देण्याची योग्य वेळ कोणती आहे?
0: आता प्रामुख्यानं ही जी खतं आहेत ही खतं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर दिली गेली तर त्याचा चांगला फायदा होतो. म्हणजे सर्वसाधारणपणे पिकांच्या वाढीच्या अवस्था जर आपण पाहिल्या तर एक उगवणीची अवस्था असते, दुसरी शाकीय वाढीची अवस्था असते, तिसरी फुलोरा किंवा ज्याला आपण फुले येण्याचा कालावधी म्हणतो आणि चौथं जे आहेत की त्याच्या फळ बिया किंवा परिपक्वतेचा कालावधी, तर असे हे 4 वेगवेगळ्या अवस्था आता असतात आणि ह्या प्रत्येक वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जसं आपण लहान बाळाला लागणारं अन्न वेगळं आहे किंवा प्रौढ पुरुषांना लागणारं अन्न वेगळं आहे तशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये त्याला जे लागणारे अन्न घटक आहेत हे अन्न घटक वेगवेगळे लागतात. त्यामुळं नत्रयुक्त खतं आहेत ते सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये जास्त लागतात किंवा जे काही स्फुरतयुक्त पालाशयुक्त खतं आहेत ती हळूहळू पिकाला उपलब्ध होत असतात, त्यामुळे हे सुरुवातीलाच आपण पेरणीच्या वेळेस द्यावे असं सांगतो. त्यामुळं त्या पिकाच्या वाढीनुसार आणि गरजेनुसार जर आपण ही खतांचा वापर जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्याचबरोबर खतं देत असताना

0: मातीमधला ओलावा, नंतर हवामान म्हणजे पाऊस येतोय का नाही, किंवा जर खत आपण टाकली आणि पाऊस आला तर ती खत सगळी जी पिकाला घेता येणार नाही आणि ती वाहून जातील. तर त्यानुसार जर आपण नियोजन जर केलं तर आपल्याला हे खतांची जी काही उपलब्धता जी आहे ती चांगली होणार.
1: सर, याचबरोबरीनं पिकांची फेरपालट आणि जमिनीचं आरोग्य यांचा परस्पराशी संबंध आहे का?
0: हो, नक्कीच. आता आपण पाहतोय की ही जी पद्धत आहे ही अगदी आपल्या भारतातील एक प्राचीन किंवा शास्त्रीय शेतीची पद्धत असून त्यामुळे जमिनीचे आरोग्य जे आहे ते आपलं सुधारतं आणि जवळपास उत्पादनामध्ये 13-44% वाढ होते असं आपल्याला वेगवेगळ्या प्रयोगावरून पाहणी आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे काही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करतो किंवा वेगवेगळे पिकं घेतो त्याच्यामध्ये एकदल आणि द्विदल, हे म्हणजे एकदा एकदल घेतले की लगेच दुसऱ्यांदा द्विदल घेतो. जसं आपण भात गहू घेतला की मूग घेतो किंवा सोयाबीन नंतर आपण गहू घेतो. तर अशा पद्धतीनं आपण जे काही पिकांची पीक पद्धती आहे ती पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे काय होतं की जे काही वेगवेगळ्या किडे आहेत आणि रोग आहेत त्यांच्या जीवनक्रमांचं चक्र तुटतं आणि त्यामुळं जे काही कीड रोग आहेत ते आपल्याला कमी येतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरावरून, कारण ही जी पिकं आहेत ह्या पिकांच्या जमिनीमधलं अन्न घेण्याची जी काही मुळांची लेवल आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळं अन्नद्रव्य वेगवेगळ्या थरामधून आपण ही पिकं काढतात, त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा सुधारली जाते. आणि द्विदलवर्गीय पिकं तर आपल्याला माहित आहेत की जमिनीमध्ये नत्रयुक्त खतं किंवा त्यांच्या ज्या मुळावरती गाठी असतात त्यामुळे नत्रयुक्त खतांचा जमिनीमध्ये वापर वाढतो किंवा त्याच्यामध्ये उपलब्धता वाढते. त्यासाठी अशा जे पीक पद्धती आहेत याचा जर वापर आपण केला तर नक्कीच आपल्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मदत होते. आता हे जे काही कडधान्य वर्गीय पिकं आहेत हे काय करतात की वातावरणातील नायट्रोजन स्थिर करून जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात आणि त्याच्या प्रयोगांती असं दिसून आलं की जवळपास 75-120 किलो पर्यंत हे नत्र आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला हे रासायनिक खतावरचं जे अवलंबित्व आहे ते आपल्याला कमी करता येईल. पीक फेअर पार्टीमुळे आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जो आहे तो 15-18% पर्यंत वाढतो. त्याचबरोबर जमिनीची जी काही जडणघडण आहे ती आपली सुधारलेली दिसते आणि एकूणच की जे काही उत्पादकता जी आहे ही उत्पादकता चांगली राहते आणि आपल्या जमिनीचं आरोग्य जे आहे या पीक फेअर पार्टीमुळे आपल्याला सुधारलेलं दिसून येत.
1: सर, आता काटेकोर पद्धतीनं खत व्यवस्थापन आपल्या शेतकरी बंधूंनी कसं करावं?
0: आता नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बंधूंसाठी उपलब्ध होत आहे. जसं की आपण ठिबकद्वारे खत देतो त्याला फर्टिगेशन म्हटलं जातं. अगदी आपण ड्रोन तंत्रज्ञान म्हणजे ड्रोनच्या मार्फत सुद्धा फवारणी आपण खतांची किंवा अन्नद्रव्यांची करू शकतो. त्यासाठी आता नॅनो खतं आलेली आहेत की जी डायरेक्ट पानामधून शोषली जातात आणि त्यामुळं अगदी युरियाचं जसं 50 किलोचं किंवा 45 किलोचं एक बॅग आपण टाकतो त्याच्याऐवजी 1 लिटर जर नॅनो युरिया जर वापरला आपण तर 50 किलोचं काम 1 लिटरमध्ये होणार आहे. परंतु त्याचा वापर योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जसं ज्याच्यामध्ये आपण हे जे प्रिसिजन फार्मिंग किंवा काटेकोर पद्धत म्हणतो या काटेकोर पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यानुसार आपल्याला कुठला अन्न घटक कमी आहे, कारण ही जी खतं आहेत ही खतं डायरेक्ट पिकावरती आपण फवारतोय किंवा पिकाच्या गरजेनुसार जर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी हे जमिनीची आरोग्य पत्रिका आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग आपण ही खतं वापरू शकतो. आता या तंत्रज्ञानामुळे काय होतं की जी काही नत्रयुक्त खतं आहेत त्याचा अपव्यय टाळला जातो आणि उत्पादनामध्ये जवळपास 5-10% वाढ आपल्याला ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून दिसून येते. सर्वसाधारणपणे ठिबकमधून जर आपण फर्टिगेशन केलं तर अगदी मुळापर्यंत हे अन्न घटक पोहोचतात आणि त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा म्हणजे जे आपण ब्रॉडकास्टिंग किंवा वरून विस्कटून खतं देतो त्याच्यापेक्षा आपल्या इथं खतांची बचत होते. जवळपास 25-40% खतांची बचत होते आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा आपल्याला त्याची जी खतांची जी कार्यक्षमता आहे कार्यक्षमता आपल्याला 80-90% वाढलेली आपल्याला दिसून येते. तर त्यासाठी आपण ही जी काही खतं आहेत ही खतं काटेकोर पद्धतीनं जर अशा पद्धतीनं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला फायदा झालेला आहे शेतकरी बंधूंना दिसून येईल.
1: सर, जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान 2026 मुख्य संदेश आपण आमच्या शेतकरी बंधूंना काय द्याल किंवा काय सांगाल?
0: आता याच्यामध्ये प्रामुख्यानं मुख्य संदेश आपला हाच आहे की पिकांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं खतं द्यावीत. त्याचबरोबर माती परीक्षण आणि आपल्याकडे आरोग्य पत्रिका आपल्या प्रत्येकाच्या शेताची असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जे काही पिकांना गरज लागणार आहे त्याच गरजेनुसार जे काही सेंद्रिय खतं आहेत जैविक खतं आहेत किंवा इतर खतं आहेत त्यांचे एकात्मिक पद्धतीनं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि या अभियानांतर्गत आपण प्रामुख्यानं आपण एक उद्देश ठेवलेला आहे की जे काही रासायनिक खतांचं वापराचं प्रमाण आहे ते कमीत कमी 25% जरी

0: आपण कमी केलं तर आपलं जे काही पर्यावरणपूरक किंवा जे काही प्रदूषण होणार आहे ते आपण कमी करणार आहोत. परंतु हे आपण रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबरोबरच आपल्या हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या उत्पादनामध्ये कोणती घट होता कामा नये. कारण आपले जे काही एवढं वाढणारी जी काही पॉप्युलेशन आहे त्याला शेवटी आपल्याला हे अन्न पुरवणं गरजेचं आहेच. तर त्यासाठी आपण हे जे काही संतुलित खतांचा वापर करणं आणि जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्याप्रमाणे जर नियोजन जर केलं तर नक्कीच या अभियानाचा फायदा झालेला आपल्याला दिसून येईल आणि त्याचा उद्देश सफल होईल.
1: तर शेतकरी बंधूंनो, संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान 2026 याबद्दल सरांनी खूपच छान पद्धतीनं आपल्याला विस्तृत अशी या अभियानाची माहिती दिलेली आहे. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे त्यांचे आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान 2026 याविषयी डॉक्टर जितेंद्र कदम, प्रधान वैज्ञानिक ICAR राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती जिल्हा पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: आताच आपण संतुलित खत व्यवस्थापन जनजागृती अभियान 2026 याविषयी डॉक्टर जितेंद्र कदम, मुख्य संशोधक ICAR राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती जिल्हा पुणे यांची मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: で、आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 LPG सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजप शासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत NDA 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत

कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. ICC पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज ICC ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत, अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा, याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.